0: ती महाद लोबिंग मीके
1: एंता ज़हरा समासा कोली
2: मसले ने मसे कतेंगो इज्या इने गुलाते लोबी बेनो वेज्या मशक गुलाने एंगिता ने लोब बावरे
1: हेंदुनो ज़हरा ओफी हंगाई गाडी जेहिकें एई कुरिन नुवा कमे गोंडीका ज़हरा इशी नुमायकु लैला इंटकम मुंगुलाली लैला समासा कोल्दि ज़हरा हीके जवाबेनुदे
3: वाहक दक्क बला
1: रिंजी अमुरु कुरी
3: फातिस वंतें हेला हे उळुनी
1: नसीफ के वेंगो तक्कुरि मतलांजे हुनी रिंजीया फोन जवाबनु तिनुमु के सबबुं रिंजी हुरी वरप्पोडं हिं हमनु जैफा नसीफ केतिरिकमायकु अडवहं हुरी
3: कीवे मगुळी मु फोन नुनेगी
1: रिंजी रुळियास फाएहि
2: लैला गुळिंता मगे फोन रिंगेन नुवे
1: ज़हरा एहि Laila hige adipuni.
0: Zahura e phone nege anudeka ibas kamen nukure. Mahama gastu gan unegi. Ki kura nizi kome ega di gulambi. Jasun kolde uni mufawani ta.
1: Nasif emme fahumbuni.
2: ವರಂ ಉಫಾವೆ ಮಿಹಾರು ಎಂಗೇತ ಮಿಹಾದ ಮರುಹಬಾ ವಿಸ್ ಕಿಯೇ ನಸೀಫಮ ವಗುತುಂ ಎ ಮೆಸೇಜ್ ಬಲಂ ವಿಸ್ ಬೆಲಿ ಮುನಿ ಎ ಮ್ಯಾಮ್ ಮಿಹಿಕೊ
1: ಲೈಲಾ ನಿಕಂ ಬಾರಂ ಹೀಗೆ ಎ ವಗುತು ಜಹುರಾಗೆ ಫೋನ್ ರಿಂಗುವಾಂ ಫೆಶಿ
2: ಏ ಮಗೆ ಫಿರಿಸಲು ಎ ಬಗುಳ
1: ಮೊಬೈಲ್ ಬಲಾ ಲಾಫಾ ಜಹುರಾ ಬುನಿ